का मलाच विसरून गेले माझे स्वामी, मी दैव गतीने पिचता परक्या धामी, का स्मृती तयाना छळीते या सीतेची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची, करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, करतील स्वयेना नाथ मुक्तता माझी, धाडील भरतना सैन्य पदाती वाजी, कळतसे त्यास का वार्ता रघुनगरीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची, का दिपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, का द्विपत्कालीये मोह तयांच्या चित्ती, पुसटली नाहीना सीतेवरची प्रीती, करतील मुक्तता कधीते वैदेहीची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची, त्या स्वर्ण घडीची होईन कामी साक्षी, कधी राम बाण का घुसेल रावण वक्षी, वळतील पाऊले कधी इथे नाथांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची, जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, जो वरी तयांचे कुशल ऐकते कानी, तो वरी सजीव मी असेन तैशा स्थानी, जन्मात कधी का होईल भेट तयांची, मद सांग अवस्था दूता रघुनाथांची।